खने खने नयन कोन अनुसरई, खने खने बसन धुली तन भरई, खने खने दसन छटा छूट हास, खने खने अधर आगे करुबास, चौकी चले खने खने चलु मंद, मनमथ पाठ पहिला अनुबंध, हृदय मुकुल हेरी हेरी